पुंडरी कक्षे पुना तो विप्री फॉर प्यूरिफिकेशन ओम पवित्र पवित्र सर्वावस्थम गतो पिवन यस्मरीत पुंडरी कक्षे समहिम तरसुचे We take grains of rice. Om Viganeshwaraya Namaha. Om Lambhotaraya Namaha. Om Vakratundaya Namaha. Om Ekadantaya Namaha. Om Kapilaya Namaha. Om Gajakarna Namaha. Om Lakshmi Ganapataye Namaha. Om Lakshmi Ganapataye Namaha. Om Lakshmi Ganapataye Namaha. Om Lakshmi Ganapataye Namaha.